गावा को विद्या विखम विचार गावा को साज करे तन खेह गावा को जील फिर देह गावा को जप दस दूर गावा को वेखे हादरा हदूर कथना कथी न आवा तोट काथ काथ कथी कोटी कोट कोट दिंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाही खाहे हुक्मी हुक्म चलाए राह

निरंजन होए, जेको मन जाने मन कोए, पंच प्रमाण पंच प्रधान, पंचे पावे द्रग्यमान, पंचे सोहे दर राजान, पंचा का गुर एक ध्यान, जेको कहे करे विचार, करते का करने नाही सुमार, ताहुल धर्म दया का पूत, संतोख थाप रखिया जिन सूत, जेको बुझे होवे सचियार, तबले ऊपर के ताप हर धरती।

कदे न छ टाडी दर ब्रह्मंगणा दर कदे न छ मन रत्ता गोविंद संग सच भोजन जो